कामो एता काम एता क्वम एता नाम एता म मा खाया लौम चवाचे ओ वे हे तम ये मा वास्ता चे दिये शिवने ये।

अहम एकस्वम एकानाम एकाम महिमकाय रामतवाचे ओवेहितं यः नावास्ताचित् येष्य।